Mä tarvitsen kammentaa, mä ei pille, kun meillä on enää mahtunut. Kampra ei pidä tukku siipien, juuri jää paio tii kampuutur kintaan dukei, to pain chataan jau duuse. Mä olen kone, kun kammentaa, kun nää muuta on tukme muuna. Kampuutur vikri gorlue, sikaune, ani marmat gorlue, Nepal ke number one Haru and Sato Education Center on jau. Ok siipien mä ta kampuutur paunu ka saatei, kampuutur sikaune, rokei kotom vikri haale, mä ghorma vikri, ghorma ei, bank vai, avi school, apis, dunsukai sang. सस्तामा बिग्रियो त्यही आएर पो बनाउने सुविधा पनि छ झुसी इंग्लिश ल्याङ्ग्वेज कक्षाको पनि व्यवस्था छ है कम्प्युटर ल्यापटप प्रिन्टर फोटोकपी मेसिन इन्टरकम सिस्टम इन्भर्टर सोलर सिस्टम अब इन्भर्टरको ब्याट्री पनि पाइन्छ सिसी क्यामेरा र भरपर्दो इन्टरनेट पनि पो जोडिन्छ त हौ आमा मलाई लाग्यो ठाके औ ताल्नो बेतालमा हिँडेर फेरि दुःख पाइएला नि झुसी अब यो फोन नम्बर 021 545 7878 98 4 20 35 541 अब भयो अब गुड भेरी गुड भेरी गुड